Hai, congrats. भक्ती संगीताची कार्यावळ पुष्पांजली 16:10 जाल्यार 16:32 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व्ही व्ही पाठणकर हांचे गायन राग श्रीमत भैरव तशेंच दादरा तशेंच ठुमरी भैरवी 7:05 दिल्ली केंद्रावेल्यान आमी इंग्लिशीन खबरो संक्षेपीत करतले जाल्यार 7:10 नमस्कार गोवा ही कार्यावळ आयकूंक रावात. हाच्या अंतर्गत विचार किरण तशेंच दिन विशेष तुमकां आयकूंक मेळटले. 7:25 श्रोतल्यान कोंकणीन प्रादेशीक खबरो जाल्यार 7:30 ते 8 नमस्कार गोवा ही कार्यावळ चालू आसतली. समाचार प्रभात 8:00 जाल्यार 8:15 तरेकवार लेटस्ट पॉप तशेंच क्लासिकल कातारांची कार्यावळ आयकुपाक मुसरत रावात. 8:40 श्रोतल्यान कोंकणीन राष्ट्र खबरो जाल्यार सदाबहार इगाण्याची कार्यावळ 9:00 50s, 60s, 70s and 80s ह्या काळातली बॉलिवूड फिल्मांतली गितां. 10:05 दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशीन खबरो आमी संक्षेपीत करतले जाल्यार मराठी गाण्याची कार्यावळ 10:12. 11:00 दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आयकुपाक रावात जाल्यार 11:05 कोंकणी हिंदुस्थानी स्टायल गितां. 12:05 दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशीन खबरो. 12:10 चित्ररंजन हिंदी फिल्मांतली गितां. 1:00 दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो जाल्यार कातारांची कार्यावळ 1:05 लेटस्ट पॉप तशेंच क्लासिकल कातारां. नाट्यगीत 2:30 सुरतल्यान कोंकणीन मुखेल खबरो जाल्यार 2:32 पश्चिमी संगीताची कार्यावळ ज्युक बॉक्स इंस्ट्रुमेंटल. 3:00 पश्चिमी संगीताची कार्यावळ आफ्टरनून मेलोडीज जाल्यार प्रायोजीक कार्यावळ NCERT उमंग 3:30. 4:00 दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो. 4:05 पश्चिमी संगीताची कार्यावळ रिक्वेस्ट प्रोग्राम SYSMS. 5:05 दिल्ली केंद्रावेल्यान आमी इंग्लिशीन खबरो संक्षेपीत करतले जाल्यार 5:10 पश्चिमी संगीताची कार्यावळ ग्लोबल पायट्स. भावगीत 5:35 जाल्यार 6:00 दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो जाल्यार रेनबो सांज 6:05. 6:30 दिल्ली केंद्रावेल्यान 6:30 स्टुडियोंतल्यान कोंकणीन खबरो जाल्यार रेनबो सांज ही कार्यावळ चालू आसतली. 7:05 दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशीन खबरो जाल्यार 7:10 स्पेशल बायलिंग्वेज सिरीज ऑफ कॉम्पिटिशन 12 वर्सां जातली सेंट्रल गव्हर्मेंट हाजे निमतान आसतले हाजो 11वो भाग. हिंदी फिल्म गितां 7:45 जाल्यार 8:00 कातारांची कार्यावळ आनी 8:30 सदाबहार. प्रायोजीक कार्यावळ आर्गां तुका सोमयान 9:00 जाल्यार स्पॉटिंगली यॉर्स 9:30. निमाणे क्षणांक पावता पावता 10:00 दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आमी संक्षेपीत करतले जाल्यार पश्चिमी संगीताची कार्यावळ 10:05 आरजेस चॉयस. 11:05 दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशीन खबरो आनी निमाणे क्षणांक 11:10 पश्चिमी संगीताची कार्यावळ द मेलोआर्स सॉफ्ट मेलोडीज. आशिल्ल्यो 105.4 MHz म्हणजे आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल हाचेर जावपी आशिल्ल्या प्रसारीत तशेंच सहक्षेपीत कार्यावळीची रुपरेषा.

तुम्ही ट्यून इन केलं 105.4 MHz म्हटल्यावर याचा आकाशवाणी पुणे केंद्राचे FM रेनबो चॅनल.

म्युझिकली यॉर्स 105.4 मेगाहर्ट्स. तुम्ही ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचा एफ एम रेनबो चॅनल. 6 वरां जाऊन 10 मिनटां 44 सेकंड जाता स्टुडिओन. आणि वेळ जाल्लो आसा भक्ती संगीताची कार्यावळ पुष्पांजली. भगवंताचे नाते मनशा बरोबर जोडटा जाल्यार मनशान भगवंताची वेगळ्या वेगळ्या पद्दतीन नाते जोडूं येता. ते जावन आतां प्रार्थना करप, देवा कडेन देवळांत वचून निवेदन करप, तशेंच गायन करप. आनी आयज भक्ती संगीताची कार्यावळीन सुरवातेक आयकुया वसंत आजगांवकर हांचो सुरवातेक आवाज.

0: नमस्कार, हांव आकाशवाणी तशेंच माचयेवयलो कलाकार अजीत केरकार. आकाशवाणी म्हणून 90 वर्सां पुराय करता. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्याक धरून आमची आकाशवाणी जबरदस्त काम करता. देखून आकाशवाणीचे आतां मेरेनचे डायरेक्टर एम्प्लॉईज सगळे कलाकार हे सगळ्यांक मना काळजासावन परबी. भविष्यातले प्रवासाक आकाशवाणी यश आवडेता. देव बरें करूं.
1: हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ह्या कार्यावळीचे अंतर्गत तुमी नुकतेच आयकले व्ही व्ही पाटणकर हांचे गायन. तांणी सादर केल्लो राग शिवमत भैरव, दादरा तशेंच ठुमरी भैरवी. ह्याच बरोबर वेळ जाल्लो आसा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ही कार्यावळ सोंपता. आयकत रावत 105.4 मेगाहर्ट्ज म्हणल्यार आसा आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो चॅनल.
2: एफ एम रेनबोचे सप्त रंग आणि सप्त सूर पावल्यात गोयच्या घराघरांत.
3: हय हय, आणि आता तर एफ एम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
2: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफ एम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफ एम रेनबो.
3: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारच न्यूज ऑन एअर.
2: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
3: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात.
2: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफ एम रेनबो गोवा सिलेक्ट करात.
3: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफ एम रेनबो.
2: आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
3: हय, पुराय संसारभर.
2: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या युट्यूब चॅनलाचेर एफ एम रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राइब करात आणि शेअर करात एफ एम रेनबो गोवा.

0: कामावेली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 मेगाहर्ट्झांचेर रेनबो सांज.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात. सप्तसूर.
2: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1-2 मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
3: ऐकूया दिल्ली केंद्रावेळ्यान इंग्लिशीन खबरो संक्षेपित करतात.
4: द न्यूज रेड बाय शगुन चोप्रा.

नमस्कार, गोवा ह्या कळवेन सगळ्या गोब्यांकार तुम्ही ट्युन इन केला 105.4 मेगाहर्ट्स मलेरिया आकाशवाणी पणजी केंद्र एफ एम रेनबो चॅनल. सातोरा जाऊन 11:30 येतात. नमस्कार गोवा ह्या कळवेन आम्ही जाणून घेतले, समजून घेतले आज जीवनातले काय गजाली. जीवनान जो मनीस विचार करतात ते जीवनान केन्ना केन्ना साकार जाता आनी केन्ना केन्ना साकार जायना. मात साकार जेन्ना जायना तेन्ना मनीस आपल्याक कसो थारून घेता हेच जीवन आम्ही पळूया. तर सुरुवातीक आम्ही नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन ऐकूया कविता कृष्णमूर्ती आणि श्रद्धांचा आवाज.

0: तुम्ही ऐकत आहात 105.4 MHz मधल्या या आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो चॅनल. नमस्कार गोवा ह्या कार्यक्रमान आम्ही तेच आयकले म्हणटाले आम्ही की जीवन कशें आसा ताचे पयली ऐकूया एक विचार केला नंदनी हाजी फुडली गजाल फुडें व्हरूया.
1: साने गुरुजी हांणी म्हणिल्ले, सूर्याच्या किरणांनी ज्या प्रमाण बर्फाच्यो राशी वितळटात तेच प्रमाण अहंकाराच्यो राशी प्रेमाच्या आणि मायेच्या थंडाव्यान वितळटात. एकदा अहंकार गळून पडलो की सगळ्यां खातीर प्रेम मनात जागे जाता आणि तुमच्या मनात येतात ती हीच उतरां. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. देखूनच कोणा खातीरूच द्वेषाची भावना मनात बाळगुची न्हय.
0: ऐकूया दिन विशेष म्हणजेच 11 जून आयच्या दिसाचे खाशेलपण दिन विशेष ह्या वेळेन.
2: दिन विशेष

11 जून दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. आयचे हे दिसा 1897 वर्सा जल्मल्ले क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मील. राम प्रसाद बिस्मील हांचो जल्म 11 जून 1897 हे दिसा जालो. बिस्मील हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले एक सशस्त्र अशे क्रांतिकारक. 1918 मैनपुरी कांडांत तशेंच 1925 वर्साच्या काकोरी कांडांत तांणी भाग घेतिल्लो. ब्रिटीश साम्राज्या विरोधांत तांणी लढो दिलो. तांच्या क्रांतिकारी कामा खातीर ब्रिटीश सरकारान 19

0: डिसेंबर 1927 हे दिसा तांकां फाशी दिली. आयज तांची जयंती. आयचेच हे दिसा 1948 वर्सा जल्मल्ले लालू प्रसाद यादव ते राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आशिल्ले. त्यान भायर बिहार राज्याचे मुखेलमंत्री आशिल्ले. लालू प्रसाद यादव हांणी पिरायेच्या 29व्या वर्सा जनता पक्षाचे उमेदवार म्हणून 1977 वर्सा पाटणा विद्यापीठाच्या विद्यार्थी राजकारणातल्यान राजकीय कारकिर्दीची सुरवात केली. आनिकय खुबश्यो गजाली नोंद करता आयचो हो खास दीस. भारतीय श्रीलंकन छायाचित्रकार जुलिया मार्गारेट कॅमेरॉन हांचो जल्म जाल्लो आयचे दिसा 1815 वर्सा. तर 11 जून 1894 हे दिसा जल्मल्ले टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयोडा. टम्लरचे सहसंस्थापक मार्को आर्मेंट हांचो जल्माचो दीस आयचो 11 जून 1982 वर्सातलो. आयज आमी याद काडटा इतिहासाचार्य लेखक नाटककार आणि कवी वासुदेव वामन तथा वासुदेव शास्त्री खरे हांची. तांचो जल्म रत्नागिरी जिल्ह्यांत गुहागर हांगा जालो. प्राथमिक शिक्षण पुराय केल्या उपरांत सातार्यांत वासुदेव शास्त्री तत्कालीन विख्यात संस्कृत पंडित अनंताचार्य गजेंद्र गडकर हांचे कडेन संस्कृत शास्त्र विद्या शिकले. अनंताचार्य हांचे कडल्यान काव्यां तर्क संग्रह आनी व्याकरण हांचो अभ्यास तांणी केलो. आयज तांचो स्मृती दीस. आयज आमी याद काडटा साने गुरुजी हांची. पांडुरंग सदाशीव साने जांकां साने गुरुजी म्हणून वळखताले तांची आयज जयंती. 24 डिसेंबर 1899 हे दिसा कोकणात पालगड हांगा जल्मल्ले साने गुरुजी मानवतावादी समाजसेवक स्वातंत्र्य सैनिक मराठी साहित्यीक आनी विचारवंत अशी तांची वळख. शेकड्यांनी कादंबऱ्यो लेख निबंध काव्यां चरित्रां नाट्य संवाद अशें लेखन तांणी केलें. प्रत्येक क्षेत्रांत तांची लेखणी नेमान चलताली. आयज आमी तांची याद काडटा कारण आयज साने गुरुजी हांचो स्मृती दीस. भारतीय उद्योगपती घनश्याम दास बिर्ला हांची याद आयज आमी काडटा. आयज तांचो स्मृती दीस. ते भारतीय उद्योजक तशेंच बिर्ला कंपनीचे एक प्रभावशाली अशे सदस्य. आयचे हे दिसा न्यूझीलंडान कूक बेटाचेर आपलो हक्क दाखयल्लो. वर्स आशिल्ले 1901. तर एडविन आर्मस्ट्रॉंग हांणी पयलेच फावट FM लहरींचे प्रसारण केले आयचे दिसा 11 जून 1935 वर्सा. जोझफ स्टॅलिन हांणी आपल्याच 8 लष्करी अधिकाऱ्यांक मारले आयचे दिसा 1937 वर्सा. तर 1970 वर्सा एनामे हेस एलिझाबेथ पी हायन्स्टींग ह्यो अमेरिकन सैन्यातल्यो पयल्यो महिला जनरल जाल्यो. तर ह्यो आनी अश्यो अनेक खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 11 जून.
1: दिन विशेष.

0: नित्य सुनाई के लिए कविता कृष्णमूर्ती यांनी श्रद्धांचा आवाज. नमस्कार गो ही कार्यवळ तुम्ही ऐकत आहात. ऐकूंक रोवात 7:25 स्टुडिओतल्यान कोकणीन प्रादेशिक खबरो. तर नमस्कार गो ही कार्यवळीन तुझ्या उपरांत चालूच आसतली.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रा

0: grab across state of Goa by all departments, even a concept of Ek Ped Maa Ke Naam. As a jointly Department of Sports and Youth Affairs and SAG, we have started this drive planting trees at the Kampar. Also, we have tree plantation plus specifically at Athletic Stadium Mambolim.
1: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा गोवा कारवार रेल्वे सेवेचो शुभारंभ करपाक गोंयांत दाखल जाल्यात. दाबोळी विमानतळाचेर तांच्या आगमना उपरांत वेगवेगळ्या कार्यावळींचें आयोजन केलें. ह्या वेळार अखिल गोवा कन्नड महासंघान रेल्वे मंत्र्याची भेट घेवन एक निवेदन सादर केलें. ह्या निवेदनांत गोवा विजापूर आनी गोवा बेळगांव मजगतीं थेट रेल्वे सेवा सुरू करपाची मागणी केल्या. महासंघाच्या मतान ह्या नव्या रेल्वे सेवांक लागून गोवा आनी कर्नाटक मजगती प्रवास करपी हजारांनी प्रवाशांक व्हड थाकाय मेळटली, तशेंच दोनूय राज्यां मदली सामाजीक सांस्कृतीक आनी आर्थिक संबंध अधिक घट जावपाक मजत जातली.
2: इन द हिस्ट्री ऑफ इंडिया ओनली इयर्स फ्रॉम 2014 टू 2046 विल बी द गोल्डन चॅप्टर अंडर द लिडरशिप ऑफ श्री नरेंद्र मोदी जी आवर कंट्री हॅज कंप्लीटली ट्रान्सफॉर्म्ड. आय हॅव बीन गोवा टुडे अँड टुमारो to celebrate 12 years of good governance.
1: नामनेची बालरोग तज्ञ आणि नवजात शिशू वैद्य डॉ आर्मिदा फर्नांडीस हांचो पद्मश्री पुरस्कारान भोवमान झालो. तांणी आशिया खंडातली पहिली मानवी दुधाची बँक स्थापन केली. नवजात शिशूंच्या भलायके खातीर तांणी वावर केलो, जाका लागून नवजात भुरग्यांचे मरण खूप उणे झालं.
3: As children, my mother always told us, give to the poor and God will give you back 100 times. Many people thought I was crazy for starting a human milk bank, especially administrators when I had to get staff. I had to convince one administrator by quoting that Lord Krishna was not fed by his mother, but by Yashoda. Even small amounts of human milk improved the survival of these babies.
1: गोय सरकाराच्या प्रादेशिक रोजगार विनिमय आयुक्त कामगार आणि रोजगार कार्यालयात 14 जुनाक सकाळी 10 ते 5 मेरेन डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर रोजगार मेळाव्याचे आयोजन केला. गोयातल्या आणि भारतभरातल्या नामनेच्या कंपन्याकडेन नोकरी सोदप्यांक थेट जोडून राज्यातलो एक व्हडलो रोजगार आणि भरती माची तयार करपाचो हे मेगा नोकरी मेळाव्याचो हेत आसा. शैक्षणिक वर्ष 2025-26 येत्या 9वी आणि 11वीच्या नापास विद्यार्थ्यांक येत्या 10वी आणि 12वीत खासगी उमेदवार म्हणून 2026-27 गोंय बोर्डाच्या परीक्षेक बसपाक शालांत मंडळान मान्यताय दिल्या. या संदर्भात येत्या 10वीच्या विद्यार्थ्यांक सध्याच्या अभ्यासक्रमाप्रमाण थिअरी प्रॅक्टिकल आणि अंतर्गत मूल्यांकन गुणांसयत सगळ्या 10 विषयांखातीर अर्ज करचो पडटलो. येत्या 12वीच्या विद्यार्थ्यांखातीर फक्त कला आणि वाणिज्य शाखेखातीर म्हणजेच प्रॅक्टिकल नाशिल्ल्या विषयांखातीरच अर्ज करपाची सोय आसा. खासगी उमेदवार म्हणून ऑनलाईन नोंदणी करपा खातीर मंडळाचे वेब पोर्टल 16 जून ते 16 जुलै 2026 या काळात चालू उरतले असे मंडळाचे सचिव विद्यादत्त बिनायक हांणी कळयला. राना खात्याकडल्यान मेळिल्ल्या शिफारसींचेर टीसीपी मंडळान ठाम निर्णय घेतला. गोयातल्या सगळ्या खासगी राना आणि वन्यजीव अभयारण्याची राखण जातली असे आश्वासन शार आणि नगर नियोजन आणि राना मंत्री विश्वजीत राणे हांणी दिला. खासगी व्यक्तींचे आणि आदी खासगी रान वर्गातल्यान काढून उडयले वाठार हाच्या सयत खासगी राना म्हणून ओळखून घेतिले सगळे सर्वेक्षण क्रमांक संरक्षित उरतले असे राणे हांणी सांगला. सिडनीत चालू आशिल्ल्या ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन सर्तीत पीव्ही सिंधू आणि तन्वी शर्मा आणि बायलांचे एकोडी सर्तीच्या दुसऱ्या फेरयेत प्रवेश केलो. संवसारीक क्रमांक 10 आणि 2 फावटी ऑलिंपिक पदक जिखपी सिंधून सर्तीच्या पहिल्या फेरयेत पेरूची इनेस कास्टिलोक 21-13, 21-11 अशा सेटांनी हारयली. पणजे वेळच्या नोंद केला त्याप्रमाणे गोयात कमाल तापमान 28.9 डिग्री सेल्सियस असतले तर किमान 24.7 डिग्री सेल्सियस आसा. तशेंच कांय सुवातांनी मध्यम ते व्हडा प्रमाणांत पावस पडूं येता अशें हवामान खात्यान कळयलां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 नमस्कार.
4: नितेश तुम्ही ऐकले स्टुडिओतल्यान कोकणीन प्रादेशिक खबरो 7:30 जातात. नमस्कार. गोवा ही कार्यावळ आम्ही अशीच फुडें व्हरुया. जण एकलो भुरगो जो आसा ज्या भुरग्यांक जे आसा लक्षांत घेवपाक जाय दोन गजालींतली दोन सायडी जिवनांत सदांच आसता. एक आसा खंयच्या गजालीक जेन्ना जी आमकां वायट दिसता ताचेर राग येवप आनी राग येयल्या उपरांत ते दाखोवन देवप अशें म्हणटात. सदांच राग जो आसा हो दाखोवन दिल्यारूच काबार जायना. कांय गजाली कडेन कांय क्षणा कडेन कांय दाखयनासतना राग दाखोवला.

सुल्ल्या माळ त्या अजून वाट पळयता तुझी, केन्ना ना केन्ना तरी झडटली ही काळी कुपां, फुलतली सगळी सपन फुलां तुझी म्हजी, केन्ना तरी केन्ना तरी।

अजूनही स्वप्नात माझ्या एक मोर सदांच असता, पावसाच्या आशेन तो फुलोन पिसारो नाचता, तुकाच सोदीत भोंवता राना वना, रात आणि दीस, दीस आणि रात।

आयज 11 जून आयज मनयतात इंटरनॅशनल डे ऑफ प्ले अशें युनायटेड नेशन युनेस्कोन 2024 हो दीस मनयतात. हातूंतल्यान सांगता की खेळ हो फक्त मजेक न्ही, तर भुरग्याच्या बऱ्या सेहती खातीर, ताजो विकसीत मना खातीर आनी ताज्या भायर बरें हेल्थ दवरपा खातीर, सेहत दवरपा खातीर. तर आमी पळयतात कशा पद्दतीन ल्हानपणांनी आमी कशे गेमी खेळटाले आनी आयज मोबायलान आमकां कशें त्या गेमी कडल्यान पयस केलां. त्यो यादी फक्त यादी जावन उरल्या. आयज खेळप ग्रावंडार न्हय तर मोबायलान जाला. त्याच बरोबर आयज जावन आसा परमा एकादशी आयज मनयतात हिंदू कॅलेंडर पद्दतीन. त्याच बरोबर कबीर जयंती आयज पडटा. तर आयचे वेगळेवेगळे खाशेलो दीस 11 जूनचो आसा. हे खातीर भुरग्यांक आपल्या आयज भायर काडात, खेळा मळा धाडात, खेळपाक लायात. फक्त तेन्नाच तिनूय गजाली आयज पळयतात, ओबेसिटी म्हण वेगळ्यो वेगळ्यो गजाली आयज आमकां भुरग्यांच्या सेहतीन पळोवंक मेळटा. हाका लागून भुरग्यांक प्रोत्साहन करा खेळपाक, प्रोत्साहन करा ग्रावंडार वचपाक, प्रोत्साहन करा एका बरोबर रावून वेगळ्या वेगळ्या गेमींचो आनंद घेवपाक. तेन्नाच खरें जिवन सार्थक जातलें, फक्त मोबायल हें जिवन न्हय. तर तुमी आयकतात 105.4 MHz म्हणल्यार ह्या आकाशवाणी पणजे केंद्राचो FM रेनबो चॅनल. तर फुडें वचूया आनी कांय कितें आयकुया निमाणे क्षणांक. द स्काय इज पिंक FM मधले अरिजीत सिंग यांचा आवाज.

म्युझिकली यॉर्स 105.4 मेगाहर्ट्स म्हणल्यार येस आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल्स 8:15:40 जातात. नितेश तुमी एकले समाचार प्रभात दिल्ली केंद्रा वयल्यान वेळ जाल्लो आसा कातारांचे कार्यावळीचो. ऐकुया तरेकवार लेटस्ट पॉप तशेंच क्लासिकल कातारां. सुरवातेक आल्फ्रेड रोज हांचो आवाज म्हणटा लेडी फ्रॉम गोवा.

0: मोक बुम बुम बुम नित्तेच तुम ऐकले बाप्पी टर्न्स आशिलो आवाज कथांची खरे वर तुम्ही ऐकतात ऐकून रवात 8:40 स्टुडियोतल्यान कोकणीन प्रादेशिक खबरो
1: बारिश की बूंद में
0: 8:40 स्टुडियोतल्यान कोकणीन ऐकून रवात राष्ट्रीय खबरो
2: देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवन सांस्कृतीक केंद्रात आयज निती आयोगाचे 11वे गव्हर्निंग काउन्सील बसकेचे अध्यक्षपदार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आसतले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा गोंय कारवार रेल्वे सेवेचो शुभारंभ करपाक गोंयांत दाखल जाले. नामनेची बालरोग तज्ञ आणि नवजात शिशू वैज डॉ आर्मिदा फर्नांडीस हांचो पद्मश्री पुरस्कारान भोवमान झाला. सिडनीत चालू आशिल्ल्या ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन सर्तीत पी व्ही सिंधू आणि तन्वी शर्मा हांणी बायलांच्या एकोडी सर्तीच्या दुसऱ्या फेरयेंत प्रवेश केलो. आता पुराय खबरो. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवन सांस्कृतीक केंद्रात आयज निती आयोगाचे 11वे गव्हर्निंग काउन्सील बसकेचे अध्यक्षपदार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आसतले. विकसित भारत खातीर प्रधानमंत्र्यांच्या टीम इंडिया दृष्टीकोनाप्रमाण ह्या वर्षाचो विषय विकसित भारता खातीर विकसित भारत एट 2047 खातीर सर्वसमावेशक मानवी विकास ही संकल्पना पिराय प्रदेश लिंग वा सामाजिक आर्थिक फाटभूंय हांचो विचार करिनासतना दरेका भारतीयाच्या कल्याणाचेर आनी उदरगतीचेर भर दिता. हो दृष्टीकोन चालीक लावपा खातीर आनी देशातल्या दरेका नागरिका खातीर ताचे

0: अदीक लागीच्या द्विपक्षीय सहकार्याची गरज या मुद्द्यांचेर उजवाड घालो. सोशल मिडियाचेर केल्ल्या एका पोस्टांत डॉ जयशंकर हांणी सांगले की वेपार आनी गुंतवणूक, वखद निर्माण म्हळ्यार फार्मा, सेमीकंडक्टर्स, कृत्रीम बुद्धिमत्ता, अंतराळ, संरक्षण, गतीशीलता, पर्यटन आनी सर्जनशील मनोरंजन उद्योग ह्या क्षेत्रांमधले सहकार्य अदीक घटमूट करपाक विशीं तांणी चर्चा केली. तशेंच परस्पर हिताच्या प्रादेशीक आनी जागतीक मुद्द्यांचेरूय तांणी विचार विनिमय केलो. ह्या पयलीं डॉ जयशंकर हांणी सोफियात नॅशनल हिस्टॉरिकल म्युझियमाक भेट दिली. थंय तांणी हजार वर्सांचो इतिहास दर्शोवपी कलाकृतींचो संग्रह पळयलो आनी बल्गेरियन आपल्या समृद्ध इतिहासाचे आनी सांस्कृतीक दायजाचे वेगवेगळे पैलू कशा तरेन जतन केले हे समजून घेतले. देशात सैमीक वायूचो उणाव ना अशें केंद्रीय पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगले. सरकार घरांक पायप नॅचरल गॅस म्हळ्यार पीएनजी पुरवण वाडयता आनी एलपीजी जोडणीचे पीएनजी जोडणीत रुपांतर करपाचे यत्न सुरू आसात अशें तांणी सांगले.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: नवी दिल्लीतल्या भारत मंडपम हांगा जाल्ले एनडीएचे बसकेंत 35 राजकीय पक्षांच्या वट्ट 75 प्रतिनिधींनी वांटो घेतिल्लो अशें भाजपा फुडारी नितीन नबीन हांणी सांगले. प्रसार माध्यमांकडेन उलयतना नबीन हांणी सांगले की एनडीए फुडाऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे फुडारपणा खातीर उपकार मानले आनी इतिहासीक टप्प्या बद्दल तांचे अभिनंदन केले. देशातल्या 140 कोटी लोकां खातीर हो अभिमानाचो खीण असोय उल्लेख तांणी केलो. प्रधानमंत्री मोदी हांच्या फुडारपणा खाला भारत विकसीत भारत ह्या ध्येयाकडेन वता अशें नबीन हांणी सांगले. प्रधानमंत्र्यांचो सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास हो मार्गदर्शक मंत्र देशभरातल्या लोकांक एकामेकाकडे जोडटा अशेंय तांणी सांगले. सिडनीत चालू आशिल्ल्या ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन सर्तींत पीव्ही सिंधू आनी तन्वी शर्मा हांणी बायलांच्या एकोडी सर्तीच्या दुसऱ्या फेरयेंत प्रवेश केलो. संवसारीक क्रमांक 10 आनी 2 फावटी ऑलिंपीक पदक जिखपी सिंधून सर्तीच्या पयल्या फेरयेंत पेरूची इनेस कास्टिलोक 21-13, 21-11 अशा सेटांनी हारयली. भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, केरळ आनी माहे, ओडिशा, उपहिमालयीन अस्तंत बंगाल आनी सिक्कीम हांगा कांय सुवातींनी पावस पडपाचो अदमास काडला. तशेंच अंदमान आनी निकोबार जुव्यांत बिहार, दर्यादेग आंध्र प्रदेश आनी कर्नाटक, गंगेटीक अस्तंत बंगाल, कोकण आनी गोंय, तमिळनाडू आनी ईशान्य भारत हांगाय कांय सुवातींनी पावस पडपाची शक्यताय आसा. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवन सांस्कृतीक केंद्रांत आयज निती आयोगाचे 11वे गव्हर्निंग काउन्सील बसकेचे अध्यक्षपदार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आसतले. केंद्रीय रेल्वे मंत्री व्ही सोमण्णा गोवा कारवार रेल्वे सेवेचो शुभारंभ करपाक गोंयांत दाखल जाले. नामनेची बालरोग तज्ञ आनी नवजात शिशू वैज डॉ आर्मिदा फर्नांडीस हांचो पद्मश्री पुरस्कारान भोवमान जालो. सिडनीत चालू आशिल्ल्या ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन सर्तींत पीव्ही सिंधू आनी तन्वी शर्मा हांणी बायलांच्या एकोडी सर्तीच्या दुसऱ्या फेरयेंत प्रवेश केलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30. नमस्कार.
2: म्युझिकली यॉर्स 105.4 MHz आणि तेच तुम्ही ऐकले श्रोतल्यान कोकणीन राष्ट्रीय खबरो 8:50:30 जाता स्टुडिओन. कात्रांची कार्यावर फुडें व्हरुया. ऐकूया आल्फ्रेड रोज आनी रिटा रोज शॉपिंग नाका.
3: चलया चलया चलया शॉपिंगांक व्हर म्हाका क्रिसमस लागी.

नितेश, तुम्हें ऐकले मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपुरी ह्यांचं वाशा जोडा आशिल्लं राजकुमार या फिल्मातले गीत शंकर जयकिशन आणि संगीतबद्ध केल्ले नसरत जयनपुरी आणि बरिल्ले ऐकवे फुडलो आवाज लता मंगेशकर आणि किशोर कुमारांचा. रॉकी या फिल्मातले गीत आर डी बर्मन हाणी संगीतबद्ध केल्ले आनंद बक्षी हाणी बरयले.

तो मैं कहता था सदाबहार की गाण्याची का रेवळ 50s, 60s, 70s and 80s या काळातली बॉलिवूड फिल्मातली ही गीता. ऐकूया फुडलं गीत, मोहम्मद रफी यांचा आवाज. लोफर या फिल्मातले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत आणि आनंद बक्षी यांनी.

फकीर आहे फिल्मातले गीत रवींद्र जैन आणि संगीतबद्ध केले आणि रवींद्र जैन यांनी भरलेलं आहे, लता मंगेशकर आणि किशोर कुमारांचा आवाज.

मागू नकोस रे तू आपण जगलेले ते बेभान क्षण, जरा कुरवाळू दे ना मला ती विलक्षण आठवण. धुंद पावसातली ती ओली गच्च संध्याकाळ, एकाच छत्रीतून केलेली ती नशिली वाटचाल. त्या मुसळधार पावसाच्या बेफाम सरी आणि तुझ्या सहवासाची ती गोड शिरशिरी. सारं कसं भारलेलं, मंत्रमुग्ध झालेलं, मौनानं जणू सारं काही बोललेलं.

0: यांचं होऊन गेलं हो कळलंच नाही. एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनिया नाही.
1: मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता.

तुम्ही ऐकत आहोत मराठी गाण्यांचा कार्यक्रम आकाशवाणी पणजी केंद्रावरून FM रेनबो वाहिनी 105.4 MHz. ऐकूया पुढचं गाणं.

तुम्ही ऐकत आहोत मराठी गाण्यांचा कार्यक्रम 105.4 MHz म्हणजे आहे आकाशवाणी पणजी केंद्राचे FM रेनबो वाहिनी. मोहित चौहान हा गायक, ऐकूया पुढचं गाणं.

FM रेनबोची वितरावणी तुम्ही ऐकतात. तुमच्याच आवडीच्यो हो तर एक वार करावे. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळात इकरावर जाऊन 6 मिनिटं झाल्यात. सुगम संगीत.

एफ एम रेनबोच्या वितरावणीत सुगम संगीताची ही कार्यावळ सुरू करताना हो आवाज पद्मजा फेणाणी यांचा आशिल्लो. यशवंत देव हांणी संगीतबद्ध केली ही रचना शंकर रामाणी हांची. आणि ह्या उपरांत रवींद्र बिजूर आयकुया यशवंत देव हांचेच संगीत ही रचना माधव बोरकार हांची.

रविंद्र बिजूर हांचो हो आवाज, यशवंत देव हांचे संगीत, माधव बोरकार हांच्या गीता खातीर. एफ एम रेनबोच्या वितरावणेत सुगम संगीताची कार्यावळ फुडें व्हरतना अर्चना खाणेपारकार.

पंडित योगिराज नाईक यांनी संगीतबद्ध केले गजानन रायकरांचे गीत तुम्ही ऐकले. गावपी कलाकार शिल्यो अर्चना खानेपारकर. एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ऐकतात सुगम संगीत. आणि ह्या उपरांत पंडित जितेंद्र अभिषेकी ऐकूया. त्यांनी गायली ही गीतां शंकर रामाणी आणि बाकीबाब बोरकर यांची.

सुगम संगीतच हे कार्या व एफ एम रेनबोच्या वितरावणे तुम्ही ऐकत आहात. आणि ह्या उपरांत तलत महमूद ऐकूया, त्यांचा हो आवाज उदय भेंब्रो ह्यांच्या गीता खातीर.

एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ऐकतात सुगम संगीत. बाळक राम आणि गायिले हे गीत आशिले. ही रचना दोतोर मनोहर राय सरदेसाय यांची आशिली. आणि ह्या उपरांत सुगम संगीताची कार्यावळ फुडें व्हरतना उशा आमोणकार, यशवंत केळेकार हांचें गीत.

यशवंत केळकर ह्यांच्या आवाजातले हे, ह्यांच्या लेखणीतल्या अंसाकारी लहेंगीत उषा आमोणकर ह्यांचा आवाज, आणि आता शर्मिला कश्यप, कार्यावळीत निमण्या सुवातेर प्रकाश पाडगावकर ह्यांची रचना.

शर्मिला कश्यप आणि गायले कार्यावळीतले हे निमाणे गीत प्रकाश पाडगावकर हांचे. एफ एम रेनबोची वितरावणी 12:05 दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशतल्यान खबरो आम्ही सहक्षेपित करता.

एफएम रेनबो छे वितरावणी एफएम बँडाच्या 105.4 मेघर्झांचेर आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळान 12 वरां जावन 10 मिनटां जाल्यात. कार्यावळींची ही रूपरेषा.

तालथरात फिल्मी संगीताचेर आयकत चित्ररंजन कार्यावळींची ही रुपरेषा सांगून जाल्या उपरांत 12:15 1:05 आसतली कातारां तर 2:00 नाट्य संगीत 2:35 सावन पश्चिमी संगीत पहिल्या सुवातेर जुग बॉक्स 3:00 आफ्टरनून मेलडीज एनसीआरटीन प्रायोजित केल्ली कार्यावळ उमंग 3:30 4:05 रिक्वेस्ट कार्यावळ आणि 5:10 ग्लोबल बीट्स पश्चिमी संगीताच्यो ह्यो कार्यावळी सांजवेच्या 5:30 मेरेन सांजवेच्या प्रसारणात 5:35 भावगीत 6:05 रेनबो सांज 7:10 केंद्रीय सरकाराच्या 12 वर्सांच्या पूर्तताये निमतान खाशेली कार्यावळ दिल्ली केंद्रावयल्यान आयज 11 वाटो सायन्स और टेक्नॉलॉजी ह्या विशयाचेर 8:00 कातारां तर 8:30 सदाबहार आर्गा तुका सोमिया ही प्रायोजित कार्यावळांत वितरायतात 9:00 स्पोर्टिंग लियर्स 9:30 10:00 आरजेस चॉईस आणि 11:00 द मेलो आर आयपेनो एफ एम रेनबोच्या वितरावणीत आमचो तुमचो हो सांगात मध्यान रातच्या 12:05 मेरेन

तुमच्याच सांगातान फुडें वतना आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान ह्या उपरांत दिसभरातल्या कांय मुखेल अशा कार्यावळींची ही वळख आयकपाक रावात. अर्थातूच ह्या खिणाक म्हादय चॅनलाचेर सुरू आसा अस्तुरी ही खासा बायलां खातीर आशिल्ली कार्यावळ. ग्वादलापूर डायस हांचे उलोवप आमी वितरायतात. तुज्या सुखाची चावी खंय आसा? 12:30 स्वर संगम कार्यावळींत शास्त्रीय संगीत. विदुषे किशोरी आमोणकार हांचे गायन. ताणी गायिल्लो राग गौड सारंग. 2:30 चित्रसंगीत. सांजवेच्या सभेत 5:30 कोकणीतल्या युवणीत घटमूट भलायकी आणि पौष्टिक आहार. मानसी कुडचडकार हांचे उलोव. 8:30 कलात्म गोय. सादर करतात डॉ साईश देशपांडे. आयज होयो ह्या लोकगीतांचेर आधारित कार्यावळ. दिल्ली केंद्रावेल्यान कार्यावळी. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वायड. तर 9:45 इनसाईट्स. ह्यो दिल्ली केंद्रावेल्यान कार्यावळी तुमकां आयकपाक मेळटल्यो. 10:00 शास्त्रीय संगीत. पंडित देवेंद्र मुर्डेश्वर हांचे बासरी वादन. आणि 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीत. आर के श्रीकंठन हांचे गायन. म्हादय चॅनलावेल्यान ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्यो ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल अश्यो कार्यावळी. तुम्ही आयकली कार्यावळींची ही रूपरेषा.

एफ एम रेनबोच्या मित्रांनी तुम्ही ताल ठरल्या फिल्मी संगीताचे ऐकत चित्ररंजन. 12:30:55 आता चालले असतात मुखेल खबरो. ह्यो खबरो झाल्या उपरांत परतून एकदा चित्ररंजन ऐकत रावात एफ एम रेनबो.

नमस्कार, हांव सुवर्णा, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. इथेनॉल मिश्र पेट्रोलाच्या कांय वेरियंटांचेर सरकारान अबकारी कर माफ केला. केंद्रीय अर्थ मंत्रालयान अधिसुचोवणेन 22%, 25%, 27% आनी 30% इथेनॉल आशिल्ल्या पेट्रोलाक केंद्रीय अबकारी करांतल्यान सूट दिल्या अशें जाहीर केला. शेतकारांचे कल्याण सरकारचे मुखेल प्राधान्य आसा आनी तांचे जिवीत शक्य तितले सोपे करपा खातीर सगळे यत्न करतले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सांगला. संस्कृती मंत्रालयान 2024-2025 वर्सा खातीर संगीत नाटक अकादमी फेलोशीप आनी संगीत नाटक अकादमी पुरस्कार तशेंच 2024-2025 वर्सा खातीर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार जाहीर केल्यात. नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनात नीती आयोगाचे 11वे गव्हर्निंग काउन्सिलिंग बसकेचे अध्यक्षपद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतात. अमेरिकेन इराणाचे लष्करी हल्लो केल्ल्यान तेहरानान हॉर्मुझची समुद्र दुनी बंद करपाची घोषणा केल्या. आनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी महान क्रांतिकार देशमुखी आनी अमर शहीद पंडीत रामप्रसाद बिस्मील हांकां तांच्या जयंती निमतान आर्गां ओपल्यात. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: भूल भुलैया या फिल्मात श्रेया घोषाल आणि एम जी श्रीकुमार एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ताल थल्ला फिल्मी संगीताचे ऐकत चित्ररंजन या उपरांचे गीत रोखडेच.
1: आकाशवाणी पणजीचो युट्यूब चॅनल एफ एम रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो युट्यूब चॅनल एफ एम रेनबो गोवा.
0: एफ एम रेनबोच्या वितरावणीत चित्ररंजन कार्यावळीत परतून एकदा तुमकां सगळ्यांक येवकार. सोनू निगम आणि श्रेया घोषाल कार्यावळीतले ह्या उपरांचे हे गीत ऐकूया. फिर मिलेंगे ह्या फिल्मा खातीर शंकर एहसान लॉय हांचे संगीत, प्रसून जोशी हांचे गीत.

सुनिधी चौहान, चमेली फिल्म गीतावांगडा सोपता चित्ररंजन कार्यावळ एफ एम रेनबोच्या वितरावणीत या उपरांत कारखाना भितर एक वराचे दिल्ली केंद्र

लोनाने एच पी टॉन एफ एम रेनबोच्या वितरावणेंत कातारांची कार्यावळ सुरू करतना हो आवाज तुमी आयकलो आनी ह्या उपरांत शेरॉन.

इलारियन कोष्टा आणि गायले हे गीत एफ एम रेनबो च्या वितरावणीत तुम्ही ऐकत आहात कातारा. 1 वर जाऊन 30 मिनटं जातात. ऐकपाक रावात मुखेल खबरो. ह्यो खबरो झाल्या उपरांत परतून एकदा कातारा ऐकत रावात एफ एम रेनबो.

नमस्कार, यो आसात कांय मुखेल खबरो. इथेनॉल मिश्र पेट्रोलाच्या कांय वेरियंटराचेर सरकारान अबकारी कर माफ केला. केंद्रीय अर्थमंत्रालयान अधिसुचोवणेन 22, 25, 27 आनी 30% इथेनॉल आशिल्ल्या पेट्रोलाक केंद्रीय अबकारी करांतल्यान सूट दिल्या अशें जाहीर केला. शेतकारांचे कल्याण सरकाराचे मुखेल प्राधान्य आसा आणि त्यांचे जिवीत शक्य तितले सोपे करपा खातीर सगळे यत्न करतले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सांगला. संस्कृती मंत्रालयान 2024-25 वर्सा खातीर संगीत नाटक अकादमी फेलोशीप आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसेच 2024-25 वर्सा खातीर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार जाहीर केल्यात. अमेरिकेन इराणाचेर लष्करी हल्लो केल्ल्यान तेहरानान होर्मुझची समुद्रधुनी बंद करपाची घोषणा केल्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि महान क्रांतिकारक देशमुखी आणि अमर शहीद पंडित रामप्रसाद बिस्मिल्ला हांका त्यांच्या जयंती निमतान आर्गा ओपल्यात. गोय सरकारच्या कामगार आयुक्त आणि रोजगार कार्यालयावरवी 14 जुनाक सकाळी 10 ते सांजे 5 मेरेन डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोर स्टेडियम हांगा मेगा जॉब फेअर 2026 आयोजन केला. संसारीक पर्यावरण दिसा निमतान सुरू केल्ल्या 90 दिसांच्या 5वे गोय निवळ गोय मोहिमेत वांटो घेवपाक सरकारान पंचायती नगरपालिका जैवविविधताय वेवस्थापन समिती आप मजत गट शिक्षणीक संस्था सरकारी खाते कॉर्पोरेट संघटना एनजीओ आणि भौशीक पंगडांक आमंत्रित केल्यात. गोय कोंकणी अकादमीन कोंकणी साहित्य पुरस्कार आणि कोंकणी भाषा सेवा पुरस्कारा खातीर अर्ज आणि शिफारशी आपयल्यात जे 2 वर्गांत दितले. अर्ज सादर करपाची निमाणी तारीख 22 जून 2026 अशी आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

तीन काळजां रिटा रोज हांणी गायल्या ह्या गीता वांगडा सोंपता कांतारांची कार्यावळ. एफ एम रेनबोची वितरावणी आकाशवाणीच्या पणजे केंद्रा वयल्यान एफ एम बँडाच्या 105.4 मेगाहर्ट्झांचेर आमच्या स्टुडिओंतल्या घड्याळांत बरोबर 2 वरां जातात. ह्या उपरांतची कार्यावळ रोखडी.

श्रोते हो नाट्य संगीताचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. शोभा जोशी यांचा हा स्वर विद्याधर गोखले यांच्या पदासाठी. 52 खणी या नाटकातील पदानंतर वसंतराव देशपांडे. श्रोते हो ऐकूया संन्यस्त खडग या नाटकासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी

0: त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही रचना आपण ऐकलीत. वसंतराव देशपांडे यांचा स्वर, संगीत वजे बुवा यांचं. श्रोतेहो, नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. यानंतरचं पद काही क्षणातच.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: एफ एम रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला लावी पिसे.
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग. सदाबहार नाट्य संगीत.
2: एफ एम रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
3: एफ एम रेनबो,
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.

अत्रे यांचं हे पद होतं. बकुळ पंडित यांनी गायलेल्या या पदानंतर कार्यक्रमाच्या शेवटी आशा खाडीलकर संत गोरा कुंभार या नाटकासाठी अशोकजी परांजपे यांची रचना, संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

संत गोरा कुंभार या नाटकासाठी अशोक जी परांजपे यांची रचना होती. संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. श्रोते हो, कीर्ती हे उद्याचं सुंदर स्वप्न, पण पैसा ही आजची भाकर. साने गुरुजींच्या याच शब्दांचा आधार घेत एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपला निरोप घेते मी चारुशीला. 2:30 झालेले आहेत. यानंतर पश्चिमी संगीताचे विविध रंगी कार्यक्रम डीसीच्या साथीनं. या क्षणी मुखेल खबरो ऐकत रहा एफ एम रेनबो.

नमस्कार, या असत काही मुखेल खबरो. संवसारान अनिश्चितताय आणि अस्थिरतायेचो काळ चालला असताना भारत आत्मविश्वास आणि निर्धारान आपल्या प्रगतीच्या दिखेन फुडें वता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हटला. नीती आयोगाचे 11वे गव्हर्निंग काउन्सिल बसके वेळार ते उलयताले. घरगुती कामांक अधिक मान्यताय दिवपाच्या एका इतिहासीक निकालान सर्वोच्च न्यायालयान आयज म्हटले की कुटुंब आनी भावी पिळगी घडोवपाची म्हत्वाची भूमिका साकारपी गृहिणींक राष्ट्रनिर्माती म्हणून मान्यताय मेळपाक जाय. केंद्रीय माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आयज जयपुरातल्या आकाशवाणी परिसरांत जाल्ल्या कार्यावळी वेळार राजस्थानाच्या जैसलमेर जिल्ह्यातल्या रामगड हांगा 20 किलो वॅट FM ट्रान्समिटराचे उक्तावण केले. PM विश्वकर्मा येवजणे खाला समृद्धी वाढोवपा खातीर दिव्यजन विश्वकर्मा कारागिरांक 1 Nation 1 Product उपक्रम चालीक लायतात अशें सुक्ष्म ल्हान आनी मध्यम उद्देग मंत्रालयान सांगला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला देशान विकासाची गंगा सुरू आसा. गोयची पर्यटन सयत हेर मळार मोलादीक उदरगत जाल्या अशें रेल्वे राज्यमंत्री V. Somanna हांणी म्हटला. कालच्यान ते गोंय दौऱ्याचेर आसात. गोंय सरकारच्या कामगार आयुक्त आणि रोजगार कार्यालयावरवी 14 जुनांक सकाळी 11 ते 5 मेरेन डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम हांगा मेगा जॉब फेअर 2026 आयोजन केलं. संवसारीक पर्यावरण दिसा निमतान सुरू केल्ल्या 90 दिसांच्या 5वे गोंय निवळ गोंय मोहिमेन वांटो घेवपाक सरकारान पंचायती नगरपालिका जैवविविधताय वेवस्थापन समिती आप मजत गट शिक्षणीक संस्था सरकारी खाती कॉर्पोरेट संघटना NGO आणि भौशीक गटांक आमंत्रित केल्यात. गोंय कोंकणी अकादमीन कोंकणी साहित्य पुरस्कार आणि कोंकणी भाषा सेवा पुरस्कारा खातीर अर्ज आणि शिफारशी आपयल्यात. जे 2 वर्गांनी दितले. अर्ज करपाची निमाणी तारीख 22 जून 2026 अशी आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नमस्कार, यो आसात कांय मुखेल खबरो. संवसारांत अनिश्चितताय आनी अस्थिरतायेचो काळ आसतनाच भारत आत्मविश्वास आनी निर्धारान आपल्या प्रगतीच्या दिखेन फुडें वता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हटलां. घरमंत्री अमित शहा हांणी आयज निती आयोगाच्या गव्हर्निंग कावंसिलाचे 11वे बसकेक हाजिरी लायली. निती आयोग ही भारताक मुळापासून घटमूट करपी मुखेल संस्था असून उदरगतीच्या प्रत्येक वाठारांत संवसारीक पावड्यार स्पर्धा करपा खातीर आपल्या देशाक सज्ज करपाच्या सरकारच्या दूरदृष्टीची अंमलबजावणी करता अशें तांणी म्हटलां. घरगुती कामांक अधिक मान्यताय दिवपाच्या एका इतिहासीक निकालान सर्वोच्च न्यायालयान आयज म्हटलां की कुटुंब आनी भावी पिळगेक घडोवपाची म्हत्वाची भुमिका साकारपी गृहिणींक राष्ट्र निर्माती म्हणून मान्यताय मेळपाक जाय. पीएम विश्वकर्मा येवजणे खाला समृद्धी वाडोवपा खातीर दिव्यजन विश्वकर्मा कारागिरांक वन स्टेशन वन प्रॉडक्ट उपक्रम चालीक लायतात अशें सुक्ष्म ल्हान आनी मध्यम उद्देग मंत्रालयान सांगलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला देशांत विकासाची गंगा सुरू आसा. गोंयची पर्यटना वांगडा हेर मळार मोलादीक उदरगत जाल्या अशें रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा हांणी म्हटलां. कालच्यान ते गोंय भेटीर आसात. रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा आयज गोंयांत वेगवेगळ्या जनहीत आनी उदरगतीच्या कार्यावळींनी वांटेकार जाले. गोवा प्रदेश भाजपा वरवीं आयोजीत कार्यावळींनी स्वच्छता अभियान वृक्षारोपण आनी विकास कामांत वांटो घेत तांणी पळोवणी केली. गोंय सरकारच्या कामगार आयुक्त आनी रोजगार कार्यालयावरवीं 14 जूनाक सकाळी 10 ते 5 मेरेन डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोर स्टेडियम हांगा मेगा जॉब फेअर 2026 चे

नमस्कार, हांव देवश्री कामत, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. निती आयोगाच्या बसकेंत विकसीत भारताच्या ध्येया खातीर केंद्र आनी राज्यांच्या एकत्रीत प्रयत्नांचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी भर दिलो आनी म्हणले की जग सध्या अनिश्चितता आनी अस्थिरतेच्या काळांतल्यान वता, तरी भारत आत्मविश्वास आनी दृढ निश्चयान आपल्या विकासाच्या मार्गार वाटचाल करता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला देशात विकासाची गंगा सुरू आसा. गोयची लेगीत पर्यटना सयत हेर मळार मोलादीक उदरगत जाल्या अशें रेल्वे राज्यमंत्री वी सोमण्णा हांणी म्हणला. कालच्यान ते गोंय दौऱ्याचेर आसात. गोंय एरो स्पोर्ट्स नेम 2025 खाला 2026-27 हंगामा खातीर गोंयांत एरो स्पोर्ट्स कार्यावळी करपा खातीर नोंदणी आनी परवानगी नुतनीकरणा खातीर पर्यटन खात्यान अर्ज आपयल्यात. गोंयभरांतल्या टॅक्सी आनी रेंट अ कॅब वेवसाय करपी वेवसायिकांनी तांच्या वाहनाक स्पीड गव्हर्नर बसोवन घेवचे अशें आवाहन गोंय येरादारी खात्यान कळीत केलां. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांबाळपी वेचून आयिल्ले प्रधानमंत्री जाल्ल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे अभिनंदन करपी लेख भूतानाचे प्रधानमंत्री शेरिंग तोबगे हांणी आज एका राष्ट्रीय दैनिकांत बरयला. सरकारान इथेनॉल मिश्रीत पेट्रोलाच्या कांय प्रकारावेले उत्पादन शुल्क माफ केल्या. कायद्यांचे पालन सुलभ करप, कामगारांचे कल्याण बळकट करप आनी एक आधुनिक आनी पारदर्शक कामगार वेवस्था निर्माण करप ह्या उद्देशान भारतान 29 केंद्रीय कामगार कायद्यांचे 4 कामगार संहितेमदीं एकत्रीकरण करून व्यापक कामगार सुदारणा हातार घेतल्यात. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

मग अशनो नमस्कार. तुम्ही ट्युनिंग केला 105.4 मेघाहर्ट्झांचेर आकाशवाणीची ही एफ एम रेनबो सेवा. आमच्या स्टुडिओत 5 वरां जाऊन 30 मिनटां आणि 50 सेकंद झाले असत. या सभेत कार्यावळीत फुडवच्या पहिली एक नजर आयज वितरपी कार्यावळींचेर. इशनो 5:35 आयकपाक रावात भावगीतांचो कार्यक्रम. 5:58 कोंकणी मुखेल खबरो तुमकां आयकपाक मेळटल्यो.

दिल्ली केंद्रावेळ्यान सहक्षेपीत हिंदी खबरापत्र सांजचे स वरांचेर स वरजून पांच मिनटां ते सात वरजून पांच मिनटां मेरेन रेनबो सांज ही कार्यावळख आसा तुमच्या खातीर. मजगतीं स वरजून तीस मिनटांनी आयकुपाक रावात कोंकणी राष्ट्रीय खबरापत्र.

7:58 कोकणी मुखेल खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो, जाल्यार 7:05 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत इंग्लीश खबरापत्र, 7:45 आयकुपाक रावत हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ, कातारचो आस्वाद घेऊया रातच्या 8 वरांचेर, जाल्यार

किशनराजच्या 9 वरांची रायगोपाकरावात प्रायोजित कार्यावळ आर्गा तुका सोमिया 9 वरांजून 30 मिनटांनी स्पोर्टिंगली यॉस 10 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत हिंदी खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें 10 वरांजावन 5 मिनटां ते 11 वरांजावन 5 मिनटां मेरेन पश्चिमी संगीताच्या कार्यावळींत आरचे चॉयस 11 वरांजावन 10 मिनटांनी द मॅलो आर आनी 11 वरांजावन 5 मिनटांचेर आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत इंग्लीश खबरापत्र इश्टानो ही आशिल्ली रुपरेषा आयज वितरावपी कार्यावळींची आयकत रावत एफएम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर सकाळी 6 ते 12 वरां मेरेन तरेकवार गीतां तरेकवार संगीत आनी म्हायती दिवपी तरेकवार कार्यावळी खासा तुमच्या खातीर

श्रोते हो नमस्कार. 5:35 होत आहेत. मराठी भावगीतांच्या कार्यक्रमात मी कृपा आपलं स्वागत करते आहे.

श्रोते हो, प्रेम, विरह, भक्ती, कौतुक आणि दुःख असे विविध भाव संगीताच्या माध्यमातून ज्यात व्यक्त केले जातात ते म्हणजे भावगीत. भावगीतांच्या कार्यक्रमात नुकतंच आपण मंदार आपटे यांनी संगीतबद्ध करून गायलेलं हे गीत ऐकलं. कार्यक्रमात यापुढे मधुरा दातार.

श्रोतेह भावगीत म्हटलं तर अशी एक कविता जी संथ लय, मधाळ संगीत आणि मानवी मनाच्या भावनांचं अचूक वर्णन. भावगीतांच्या कार्यक्रमात यापुढे ऐकूया नेहा रजभर आणि मंदारा.

श्रोते हो, नुकतंच आपण नेहा रशपाल आणि मंदार आपटे यांच्या स्वरातील हे गाणं ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीची ही FM रेनबो वाहिनी. भावगीतांच्या या कार्यक्रमात यापुढे ऐकूया सावनी रवींद्र.

श्रद्धेह भावगीतांच्या कार्यक्रमात नुकतंच आपण ऐकलं सावनी रवींद्र यांचा स्वर, सत्यजित केळकर यांचं संगीत. कार्यक्रमात यापुढे ऐकूया राहुल देशपांडे.

श्रोतेहोर राहुल देशपांडे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम आम्ही इथे संपवतोय. काही क्षणातच ऐकूया कोकणी ठळक बातम्या.

नमस्कार, हांव देवश्री कामत. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. निती आयोगाच्या बसकेंत विकसीत भारताच्या ध्येया खातीर केंद्र आनी राज्यांच्या एकत्रित प्रयत्नांचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी भर दिलो आनी म्हणले की जग सध्या अनिश्चितता आनी अस्थिरतेच्या काळांतल्यान वता तरी भारत आत्मविश्वास आनी दृढ निश्चयान आपल्या विकासाच्या मार्गार वाटचाल करता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला देशांत विकासाची गंगा सुरू आसा. गोयची लेगीत पर्यटना सयत हेर मळार मोलादीक उदरगत जाल्या अशें रेल्वे राज्यमंत्री वी सोमण्णा हांणी म्हणला. गोंय एरोस्पोर्ट्स नेम 2025 खाला 2026-27 हंगामा खातीर गोंयांत एरोस्पोर्ट्स कार्यावळी करपा खातीर नोंदणी आनी परवानगी नुतनीकरण खातीर पर्यटन खात्यान अर्ज आपयल्यात. गोंयभरांतल्या टॅक्सी आनी रेंट कॅब वेवसाय करपी वेवसायिकांनी तांच्या वाहनाक स्पीड गव्हर्नर बसोवन घेवचे अशें आवाहन गोंय येरादारी खात्यान कळीत केलां. सरकारान इथेनॉल मिश्रीत पेट्रोलाच्या कांय प्रकारावेले उत्पादन शुल्क माफ केलां. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांबाळपी वेचून आयिल्ले प्रधानमंत्री जाल्ल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे अभिनंदन करपी लेख भूतानाचे प्रधानमंत्री शेरिंग तोबगे हांणी आज एका राष्ट्रीय दैनिकांत बरयला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

मगाशी तुम्ही ऐकतात म्युझिकली यस एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर. आमच्या स्टुडिओत स वरां जावन 6 मिनटां आनी 5 सेकंद जाल्ले आसात. वेळ जाला रेनबो सांज.

ईशान्य चंद्र आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बळग्यान दर्यांत भरती सुकती हाडटा. जेन्ना धर्तरी ह्या जड उदकाचे आड घुंवता तेन्ना दर्याच्या पळा वांगडा घर्षण जाता. तें अशें की एक ल्हान सतत लागपी ब्रेका सारखें काम करता, जें धर्तरीची गती मंद करता आनी शेंकड्या फाटल्यान शेंकडे आमचे दीस थोडे लांब करता.

इष्टानो, तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो 105.4 MHz. आमच्या स्टुडिओत स वरां जाऊन 29 मिनटं आणि 5 सेकंद झाले आसात. काय घेण्याचं ऐकूपाक रावात कोकणी राष्ट्रीय खबरापत्र. रेनबो सांस कार्यावळीत घेऊया एक लहान सविसव.

आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. निती आयोगाच्या बसकेंत विकसीत भारतच्या ध्येया खातीर केंद्र आनी राज्यांच्या एकत्रीत प्रयत्नांचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भर दिलो आनी म्हणले की जग सध्या अनिश्चितता आनी अस्थिरतेच्या काळांतल्यान वता तरी भारत आत्मविश्वास आनी दृढ निश्चयान आपल्या विकासाच्या मार्गार वाटचाल करता.
1: के 12 वर्षों की उपलब्धियों की एक और विशेषता है, हमें ये उपलब्धियां वैश्विक अस्थिरता और अशांति के दौर में हासिल हुई है. दुनिया के बड़े बड़े देशों की अर्थव्यवस्थाएं संघर्ष कर रही है, तब भी 2025-26 में भारत ने 7.7% की ग्रोथ रेट हासिल की है और पिछला क्वार्टर तो जो 31 मार्च को खत्म हुआ उसमें भी भारत की ग्रोथ 7.8% रही है.
0: नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या 11व्या बसकेचे अध्यक्षपदार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी म्हणले की भारत जेन्ना विकसित भारताचे ध्येय साध्य करपाच्या दिशेन वाटचाल करता तेन्ना केंद्र आनी राज्यांची एकत्रित जबाबदारी चड वाढटा. नीती आयोग सहकार्याखातीर एक व्यासपीठ म्हणून म्हत्वाची भूमिका निभावंक शकता. हाका लागून राज्यांक एकामेका वांगडा कल्पनांची देवाणघेवाण करपाक मेळटली आनी विकसीत भारताच्या ध्येया खातीर एकत्रितपणान काम करपाक मेळटले अशें तांणी सांगले. विकसीत भारत एट 2047 खातीर सर्वसमावेशक मानवी विकास आसा, हातूंत वय, प्रदेश, लिंग किंवा सामाजीक अर्थीक फाटभूंय हाचो विचार न करता प्रत्येक भारतीयाच्या कल्याणार आनी विकासार भर दिला. सरकारान इथेनॉल मिश्रीत पेट्रोलाच्या कांय प्रकारावेले उत्पादन शुल्क माफ केला. केंद्रीय वित्त मंत्रालयान एका अधिसुचोवणेवरवीं जाहीर केले की 22%, 25%, 27% आनी 30% इथेनॉलाचे मिश्रण आशिल्ल्या पेट्रोलाक केंद्रीय उत्पादन शुल्कातल्यान सूट दिल्या. मंत्रालयान सांगले की आता ह्या चारूय प्रकाराच्या इंधनांचेर शुन्य दरान उत्पादन शुल्क आकारतले. केंद्रीय माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आयज जयपूरांतल्या आकाशवाणीच्या परिसरांत आयोजीत एका कार्यक्रमा वेळार राजस्थानाच्या जैसलमेर जिल्ह्यांतल्या रामगढ हांगा 20 किलोवॉट क्षमतेच्या FM ट्रान्समिटराचे आभासी पद्दतीन उक्तावण केलें. आतां राज्यांतल्या FM ट्रान्समिटराची एकूण

0: असल्या रामगड हांगा 20 किलोवॉट क्षमतेच्या FM ट्रान्समिटराचे आभासी पद्दतीन उक्तावण केले. आता राज्यातल्या FM ट्रान्समिटराची एकूण संख्या 39 जाल्या. हे वेळार उलयतना केंद्रीय मंत्री वैष्णव हांणी मुळाव्या साधन सुविधांचेर लक्ष केंद्रीत करून शिमेच्या वाठारांनी जोडणी घटमूट करपाची सरकाराची वचनबद्धताय उक्तायली. तांणी म्हणले की आयज राजस्थानात शिमेवेल्या वाठारांक जोडपाचो व्हड उपक्रम सुरू जाला. काश्मीरा सयत देशाच्या पुराय शिमेक व्यापक जोडणी दिवपाची येवजण आसा अशें तांणी सांगले.
1: 450 स्टेशन है पूरे प्रदेश में, उसमें से 200 स्टेशनों का काम करीब करीब पूरा होने को आया है. तो ये काम जो कि जन जन को, जैसे श्रद्धेय अटल जी ने प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना बना के गांव गांव तक सड़क पहुंचाई थी, वैसा ही आज हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी छोटे से छोटे स्टेशन पर भी अच्छा काम करने के लिए दिन रात लगे. बड़े स्टेशनों का काम तो अपनी जगह है, मतलब जयपुर में एक तरीके से लोग आते हुए स्टेशन को भी देखेंगे, जैसे हवा महल देखने जाते हैं, वैसे ही ये भी एक टूरिज्म का अच्छा अट्रैक्शन बनेगा और जनता को बहुत बड़ी सुविधाएं होंगी.
0: कायद्यांचे पालन सुलभ करप, कामगारांचे कल्याण बळकट करप आनी एक आधुनिक आनी पारदर्शक कामगार वेवस्था निर्माण करप ह्या उद्देशान भारतान 29 केंद्रीय कामगार कायद्यांचे 4 कामगार संहितेमदीं एकत्रीकरण करून व्यापक कामगार सुदारणा हातात घेतल्या. स्वित्झर्लंडात जेनिव्हा हांगा आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेच्या पुराय सत्राक संबोधित करतना कामगार आनी रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे हांणी ही म्हायती दिली. वेगान जावपी जागतिक बदलांच्या काळांत सामाजिक न्याय आनी सन्मानजनक कामांक प्रोत्साहन दिवपा बाबत ILO सातत्यपूर्ण नेतृत्वाचे मंत्र्यांनी कौतुक केले. भारतीय हवामान खात्यान देशाच्या वायव्य भागांत शेनवार मेरेन पावसाळें वातावरण आसपाची शक्यताय उक्तायला. तशेंच फुडले 5 ते 7 दिसांत ईशान्य भारत आनी उपहिमालयीन अस्तंत बंगालांत घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. फाल्यां बर्मिंगहॅमच्या एजबेस्टनांत येजमान इंग्लंड आनी श्रीलंका हांचे मदीं ICC बायलांच्या T20 क्रिकेट विश्वचषकाची 10वी आवृत्ती सुरू जातली. म्हयनोभर चलपी ही सर्त इंग्लंड आनी वेल्सांत जातली आनी निमाणी मॅच 5 जुलयाक इतिहासीक लॉर्ड्स क्रिकेट मैदानाचेर जातली. भारतीय बायलांचो पंगड आयतारा आपली पयली मॅच कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्ताना आड खेळून आपली मोहीम सुरू करतलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.

मगाशन तुम्ही ऐकतात म्युझिकली युअर्स एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर. रेनबो संस्कारावळी तुमकां परतून एकदां माय मोगाचो येवकार दिता. हांव कृपा. निकतेंच तुमी राष्ट्रीय खबरापत्र आयकलें. आतां आयकुया रेनबो संस्कारावळींत रविंद्र साठे हांणी गायिल्लें हें गीत.

इष्टनो, चंद्राची गुरुत्वाकर्षणाची शक्ती आणि विरघळपी बर्फ ह्यो दोनूय शक्ती शास्त्रज्ञा खातीर खूब म्हत्वाच्यो आसात, पूण त्यो आमच्या जिणेंत तितले व्हड बदल हाडिनात. दिसाची लांबाय शेकड्यांनी वर्सांनी फक्त सेकंदाच्या एकाद्या ल्हान वाट्यांनीच वाडटा. एका साधारण मनशाक हो सामको ल्हान वेळ कसलेंच लुकसाण वा फरक हाडिना, पूण आमच्या आर्विल्ल्या संवसारांत हे ल्हान बदल तंत्रज्ञाना खातीर सामके म्हत्वाचे आसात. जागतीक अणुघडाळां, उपग्रह, GPS नॅव्हिगेशन, कम्युनिकेशन नॅटवर्क आणि इंटरनॅशनल बँकिंग वेवस्था ही सगळीं अचूक वेळाचेर विस्वास दवरतात. आमच्या संवसारीक जाळ्यांचें काम नीट चलपा खातीर ह्या ल्हान ल्हान मोलादीक फरकांक वेळोवेळ दुरुस्त करचें पडटा.

इश्टानून निकतेच तुमी कोंकणी मुखेल खबर आयकल्यो. रेनबो सांज कार्यावळींत तुमकां हांव परतून एकदां येवकार दितां. इश्टानो, चंद्राचें गुरुत्वाकर्षण आनी विरगळपी ध्रुवीय बर्फ हांचो मेळ धर्तरेची गती मंद करता, पूण हे प्रक्रियेक खूब दीर्घकाळ लागतलो. शास्त्रज्ञांच्या अदमासा प्रमाण धर्तरेक 25 वरांचो दीस करपाक आनीक एक पुराय जादा वर जोडपाक सुमार 20 कोटी वर्सां लागतलीं. देखून लांबत वचपी दिसाक लागून आमच्या जिणेंत, वेळापत्रकांत वा कायदेशीर वेवस्थेंत रोखडोच कसलोच बिघाड जावचो ना. हो अचंबीत करपी वैज्ञानीक सोद कसलेच संकश्ट न्हय, पूण आमकां फक्त एक सादी याद करून दिता की आमची धर्तरी सदांच बदलत आसता, जरी ते बदल इतले संथपणान जातात की मनशाक ते मात पसून जाणवनात.

किचनवाणी या गीता बरोबरच रेनबो सांज कार्यावळ आम्ही हांगात सोपयता. बरोबर 7:05 मिनिटांचेर आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत इंग्लीश खबरापत्र.

इशानो एफ एम रेनबो सेवेत 105.4 MHz संचेर तुम्ही ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत कार्यावळीत. फुडले सुवातेर ऐकूया भूल भुलैया 2 या चित्रपटातले हे गीत कंपोजिशन प्रीतम हांचे. गीतकार अमिताभ भट्टाचार्य. यो यो हनी सिंग हांचं आवाज.

0: पुरुषांनी 7:57 आणि 40 सेकंद झाले असत. बरोबर 7:58 ऐकुपा करावात कोकणी मुखेल खबरो.
1: आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल.

नमस्कार, आम राजश्री कामत आणि सत्य मुखिल खबरो. नवी दिल्लीत नीती आयोगाच्या 11व्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बसकेत उलयताना मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी राज्याक भारताची मानवी भांडवल नवोपक्रम प्रयोगशाळा अशें म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला देशात विकासाची गंगा सुरू आसा. गोंयची पर्यटनासयत हेर मळार मोलादीक उदरगत जाल्या अशें रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा हांणी म्हळां. पर्यटन खात्यान 2026-27 वर्सा पर्यटन हंगामा खातीर खासगी मालमत्तेत तात्पुरते शेक उबारपा खातीर आनी गोंयात एरोस्पोर्ट्स कार्यावळी करपाक नोंदणी आनी परवानगी नूतनीकरणा खातीर अर्ज मागयल्यात. गोंयभरातल्या टॅक्सी आनी रेंट कॅब वेवसाय करपी वेवसायिकांनी तांच्या वाहनांक स्पीड गव्हर्नर बसून घेवचे अशें आवाहन गोंय येरादारी खात्यान केलां. रोटरी क्लब पणजी रिव्हिएराच्या निधीतल्यान 66 लाख रुपयाच्या आधारान आज दक्षिण गोंय जिल्हो हॉस्पिटलात भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांच्या हस्तुकी कॅमोथेरपी युनिट सुरू झालो. 2026-27 म्हळ्यार ह्या शिक्षणीक वर्सा सावन पयली ती 8वी मेरेनच्या सगळ्या वर्गां खातीर राष्ट्रीय शिक्षण धोरणाखाला नवी पाठ्यपुस्तकां लागू केल्यात. ही सगळीं पुस्तकां एनसीईआरटीन तयार केल्यात. शेतकी आनी रेशम उद्देगात गेल्ल्या योगदाना खातीर डॉ जोगेश देवुरी हांकां 2026 वर्साचो भारताचो चौथो सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कारान सन्मानीत केला. अटल आसरा येवजण हे घर मजत येवजणे खातीर आदिवासी कल्याण संचालनालयान अर्ज मागयल्यात. फाल्यां बर्मिंघमाच्या एजबस्टनात येजमान इंग्लंड आनी श्रीलंका हांच्या मदीं आयसीसी बायलांचे टी20 क्रिकेट विश्वचषकाची 10वी आवृत्ती सुरू जातली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

मग कृपेने तुम्ही ट्यून इन केला म्युझिकली युअर्स एफ एम रेनबो 105.4 MHz. आमच्या स्टुडिओत 8:45 सेकंद झाले असत. या खिणाक आस्वाद घेऊया कातारांचो.

FM रेनबो सेवेत कातारच्या प्रोग्रामात फुडल्या सुवातेर ऐकूया कॉनी आणि बुश्का हांचो ताळो चितना नोय सपना.

इश्टांनो, तुम्ही ऐकतात कातारांचं हा प्रोग्राम आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान. निमणे स्वती ऐकूया लॉरा कार्दोजो हांचो ताळो.

मोगाळकपणे आमच्या स्टुडिओत 8:30 आणि 50 सेकंद झाले असतात. तुम्ही ट्यून इन केला 105.4 MHz आकाशवाणीची ही एफ एम रेनबो सेवा. सदाबहार अशा हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यावळीत हांव कृपा तुमकां येवकार दिता. आरंभाक लता मंगेशकर.

धरती कही पुकार के। चित्रपटा खातीर गीतकार मजरू सुलतानपुरी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि स्वर लता मंगेशकर।

ईशान एफ एम रेनबो सेवेत 105.4 मेगाहर्ट्झ जेर तुम्ही ऐकत आहात सदाबहारशे हिंदी चित्रपट संगीत कार्यवळीत. फुडल्या सुवातेर ऐकूया जुली चित्रपटाखालीर किशोर कुमार हांचो आवाज. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार राजेश रोशन.

इशनामी ऐकतात सुद्धा भारशे हिंदी चित्रपट संगीत एफ एम रेनबो सेवेत. कार्यावळीत फुडले सुवातेर ऐकूया दो चेहरे चित्रपटा खातीर संगीतकार सोनी कोमी आणि गीतकार भरत व्यास, स्वर उषा मंगेशकर.

इशन एफ एम रेनबो सेवे तुम्ही ऐकत आहात सदाबहार अशी ही हिंदी चित्रपट संगीत कार्यावळीत निमण्या सुवातीर ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर हांचा जोड स्वर.

इशानो मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर हाणी गायिल्ल्या या गीताबरोबरच सदाबहार ही कार्यावळ आम्ही हांगात सोपयता. हांव कृपा तुमचो निरोप घेता. बरोबर 9 वरां जावन 9 वरांचेर तुमच्या सांगाताक आसतलो गोवन चोरीस.